सच शाहो हमारा तू धनी सब जगत बन दारा राम राजे सब पांडे तुते सजया विच वस हर थारा जो पावे पांडे